खष्टम मेघ राघव गावहे पांच सांग बरंगन लावहे सोरठ गोंड मलारी तुनी पुन गावहे आसा गुन गुनी ऊचा सुर

खंडत प्रताव अदच्छे विभूते न जन्मंग न वर्णंग न वर्णंग न व्यादय खंडे प्रचंडे अदंडे असाथे न नेहं न गेहं स नेहं स नाथे उदंडे अमंडे व्रचंडे व्रमाथे न जाते न पाते न सत्र न मित्र सुभूते भविख्य भवाने अचित्रे नारायं नरंगं नरूपं नरेखं नलोभं नचोभं भूतं अवेखं नसत्रं नमित्रं ननेहं नगेहं सदेवं सदा सर्व सर्वत्र सनेहं न कामं न क्रोधं न लोभं न मोहं गजोनीय छयाद अद्वयाजोहं न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधं न रोगं न शोकं

0: श्लोक महल्ला पहला सच तेरे खंड सच ब्रह्मण सच तेरे लोष्ट आकार सच तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा क्रम सचा निशान सच सदा कल करोड़ सच सप्तान सच सब जोर सची तेरी सिर सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सचते आयन सच जो मर जमे सकाचन कच महला पहला
1: ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਵੱਡਾ ਨਾਂ ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਸਚਨਿਆ ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਨਿਚਰਥਾ ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਨਿਆਲਾ ਵੱਡੀ ਵੱਡੀ